मध्ये किंवा तुझ्या लाईफ मध्ये ज्या पण अडचणी येतील त्यावर तू मात करशील आणि पुढे जाशील. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, तुम्हाला देखील बर्थडे विश करायचं असेल, अॅनिव्हर्सरी विश करायचं असेल, किंवा एखाद्याचा स्पेशल डे अजून जास्त स्पेशल करायचं असेल, तर नक्की तुम्ही 90111 2390 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून माझ्याशी संवाद साधू शकता. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग। मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशी सकाळ आहे, छान छान गप्पा आपण मारतो आहोत आणि प्रत्येक सकाळ आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत असते। प्रत्येक दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतो। म्हणजे बरं एका ताटात कसं ना, जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा पोळी भाजी वरण भात लोणचं हे सगळं वाढून घेतो, तसं प्रत्येक दिवस ना आपल्या लाईफमध्ये काही ना काही वाढून ठेवतो। त्यामुळे ना आपण असा विचार नाही करत आज जेवताना की काल काय खाल्लं होतं, का खाल्लं होतं। आपण जे आहे आज ते जेवत असतो। तसंच ना लाईफचं पण असतं की प्रत्येक दिवस नवीन गोष्ट, नवीन काहीतरी, नवीन सुरुवात घेऊन येत असतो। त्यामुळे आपण ना मागच्या गोष्टींचा विचार करत नसत नाही बसायचं असतं, किंवा आपल्या बऱ्याचदा होतं की आपण मागच्या गोष्टींचा खूप विचार करतो, तर हे चुकीचं आहे। कारण आजचे जे टेन्शन्स आहेत, आजच्या ज्या डिफिकल्टीज आहेत, आजच्या ज्या अडचणी आहेत ना, त्यांना पण आपल्याला आज सामोरं जायचं असतं। त्यामुळे या गोष्टी मागं सोडायच्या असतात। काल जे चांगलं झालं ते सोबत घेऊन जायचं, त्याचा आनंद सोबत ठेवायचा आणि बाकीच्या गोष्टी विसरून जायच्या असतात। ते म्हणतात ना की प्रत्येक दिवस ही एक नवीन सुरुवात घेऊन येत आहे आणि काल गेला तो गेला, आज तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे एक पाऊल पुढे टाकत आहात। स्माईल करा आणि सुरुवात करा। तर आजची देखील स्माईल करा, सुरुवात करा। आज आहे 18 मे 2026। सो काल जे झालं ते विसरून जाऊयात आणि आपल्या स्वप्नांकडे जाऊयात आणि आजचा विचार करूयात। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: शुभ सकाळ. नमस्कार मंडळी, तुम्ही एकदाय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8:18 झालेत. आता ऐकूयात काल म्हणजेच 17 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. तर मंडळी, पेट्रोल आणि डिझेलच्या ना वाढत्या किमतीमुळं टेलिकॉम कंपन्या रिचार्जमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे बरं का. पुढील काही दिवसात मोबाईल रिचार्ज देखील महाग होणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्सनुसार करण्यात आला आहे. पुण्यात शनिवारी इंधन टंचाईची परिस्थिती अधिक तीव्र होत असल्याचं चित्र दिसून आलं. विशेषतः इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडवर अवलंबून असलेल्या अनेक पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात मोठी कपात झाल्याची माहिती दिली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 झालेल्या जोरदार विक्रीमुळे 10 मार्केट कॅपमध्ये तब्बल 3.12 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला बसला आहे. केंद्र सरकारनं निर्यात थांबवली आहे, त्यामुळे साखर व्यवसाय अडचणीत आला आहे. साखर कारखानदारी अडचणीत आली तर अर्थव्यवस्था कोलमडेल असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारातील 3-4 परिसरात काल सकाळी एका अज्ञात इसमाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार मयत इसमाच्या देहावर ठिकठिकाणी जखमा होत्या. तर मंडळी, अशा प्रकारे हे होते काल म्हणजे 17 मे 2026 रोजी घडलेल्या महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत्रे हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी रेणू वाकड आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगर संतरंग मध्ये. मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळच्या 8:28 झालेत आणि मंडळी आपण ना सर्रास UPIचा कुठेही कधीही वापर करतो. बरं का, चहा जर प्यायचा असेल तर चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शोरूम पर्यंत आपण सगळीकडेच एकच वाक्य ऐकायला मिळतं, ते म्हणजे UPI करा. खिशात पाकिट नसलं तरी चालतं, पण मोबाईल हवाच असतो. पण आपण कधी विचारच करत नाही की UPI नक्की काम कसं करतं आणि ते कशा प्रकारे चालतं हे आपल्याला माहितच नाही. तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे. पण UPI म्हणजे नक्की काय? तर UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस असं आहे त्याचा फुल फॉर्म. आणि भारताच्या या डिजिटल क्रांतीची निर्मिती NPCI या संस्थेनं केली आहे. पूर्वी एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी त्याचा खाते क्रमांक FC कोड लागायचा, त्यानंतर लाभार्थी ऍड होईपर्यंत वाट पाहावी लागायची. मात्र आता फक्त मोबाईल नंबर किंवा QR कोडनं काम होतंय. आणि UPI हे IMPS म्हणजेच इमिडिएट पेमेंट सर्व्हिसेस तंत्रज्ञानावर चालतं आणि ज्यात तुम्ही QR कोड स्कॅन करताच तुमचं ऍप बँकेशी संपर्क साधतं. NPCI कडे हा व्यवहार जातो, जे तो योग्य बँकेकडे वळवतो आणि त्यानंतर तुमची जी बँक आहे ती पैसे कापते आणि समोरच्या व्यक्तीच्या बँकेला माहिती देते. दोन्ही बँकांकडून खात्री पडली की व्यवहार पूर्ण होतो. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या काही सेकंदात पार पडते. UPI मध्ये तुमच्या बँक खात्याची माहिती गुप्त राहते. त्याऐवजी वापरला जातो तो VPA म्हणजेच व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस. जसं की तुमचं नाव असेल @OKSBI हा तुमचा डिजिटल पत्ता असतो, जो सुरक्षितपणे पैसे देवाणघेवाण करण्यास मदत करतो. त्या पैसे मिळवण्यासाठी कधीही पिन टाकावा लागत नाही. UPI सोपं आणि सुरक्षित आहे. आणि कोणी पिन टाकायला सांगितला तर समजून जायचं की तो फसवणूक करतोय. तसं स्कॅन केल्यावर समोरच्या व्यक्तीचं नाव नक्की तपासायचं आहे. स्क्रीन शेअरिंग ऍप्स वापरताना काळजी घ्यायची आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करायचं नाहीये. सर्वात महत्वाचं म्हणजे नेहमी अधिकृत बँकिंग ऍप जे आहेत तेच वापरायचेत. तर UPI वरील व्यवहार काही सेकंदात पूर्ण होत असले तरी फ्रॉडचं प्रमाणही वाढले, त्यामुळे सुरक्षेसाठी काही गोष्टी करायच्या ज्या मी तुम्हाला आताच सांगितल्यात आणि त्या नक्की करा. तर अशा प्रकारे UPI आपलं काम सोपं करतं. पण थोडीशी भीती वाढलेली आहे, सुरक्षितता कमी झाली आहे, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि सायबर क्राईमपासून दूर राहायचं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशी सकाळ आहे, छान आपण गप्पा मारतो आहोत. सकाळचे 8:45 झालेले आहेत. आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटोपून आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 3 टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16वे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिला दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गर्स्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित युडीएफ सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं, तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी, उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर इथं दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शाह रायपूर आणि बस्तर इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शाह आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शाह भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्त घोषित झाल्यानंतर शहा यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027च्या जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल V.A. वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 वाजल्यापासून 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 92-890-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा हॅशटॅग वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड

0: महिला हिंदी एक्सप्रेसचा किताब काजल धोंचकीनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026 आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारताला एकही पदक मिळवता आलं नव्हतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता लवप्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून 5वं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल धोंजकला प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त मस्त अशी गाणी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचे अंतरंग मध्ये मी आज कमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आज आहे 18 मे 2026, वार आहे सोमवार। छान अशी सकाळची सुरुवात झाली आहे, दिवसाची सुरुवात झाली आहे, आठवडे आपण छान जाणार आहे। आणि मंडळी, आता आपण ऐकूयात आम्ही अधिकारी झालो, देवेंद्र भुजबळ लिखित या पुस्तकातील यशोगाथा। आणि आजची यशोगाथा आहे बिच्छू टेकडी ते दिल्ली। हो, आमच्या अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख IAS अकादमीनं सुप्रसिद्ध IAS अधिकारी श्री तुकाराम मुंडे हे IAS झाले तेव्हा त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या प्रचंड उपस्थितीत एक शालेय मुलगी होती, तिचं नाव पल्लवी चिंचखेडे, आणि तिचीच यशोगाथा आज आपण ऐकणार आहोत। या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन पल्लवीनं वडिलांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेचा कसून अभ्यास केला। याचं फळ म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन तिची निवड भारतीय कम्युनिकेशन फायनान्स सर्व्हिससाठी झाली। पल्लवीचं यश असाधारण असण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ती अमरावतीच्या अतिसर्वसामान्य भागात राहणारी आहे। हा परिसर बिच्छू टेकडी या नावानं ओळखला जातो। तसं पाहिलं तर हा पूर्ण परिसर म्हणजे गरीब वस्ती। आजूबाजूला पीठभट्ट्या, विंचू खूप निघतात म्हणून बिच्छू टेकडी असं या भागाचं नामकरण झालं आहे। पण अमरावती शहरातील प्रतिष्ठित नगरांना मागं टाकून एका सर्वसामान्य गरीब परिस्थितीतील ही मुलगी UPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे, ही खरोखरच अभिमानाची बाब। पल्लवीचे वडील पेंटर आहेत तर आई शिवणकाम करते। पल्लवी जेव्हा UPSC परीक्षा पास झाली तेव्हा ती दिल्लीला होतो, तेव्हा मी दिल्लीला होतो, असं देवेंद्र भुजबळ म्हणतात। ती पास झाल्याचं कळताच मी तत्काळ अमरावतीला पोहोचलो आणि पल्लवीचं घर गाठलं। तिला सांगितलं, ज्या तुकाराम मुंढे साहेबांच्या कार्यक्रमात तू आली होतीस त्या कार्यक्रमाचा मी आयोजक आहे। मी काही बोलायच्या आतच तिनं वाकून मला नमस्कार केला। मलाही कृतार्थ झाल्यासारखं वाटलं। माझी मुलगी पल्लवी जरी UPSC झाली नाही तरी माझ्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन पल्लवी चिंचखेडे UPSC झाली हे काही कमी नाही। पल्लवीशी आणि तिच्या परिवारातील सदस्यांशी चर्चा करताना एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली, तीही की तिचे वडील सजग होते, अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या घरी रंग लावताना आपली ही मुलगी यांच्यासारखी अधिकारी व्हावी असं त्यांना मनोमन वाटत असे। ही त्यांची आंतरिक इच्छा होती आणि त्यातून त्यांनी वर्तमानपत्रातील कात्रणं काढायला सुरुवात केली। UPSC च्या संदर्भात काही कात्रणं दिसले तर ते कापायचे आणि पल्लवीला दाखवायचे आणि जपून ठेवायचे। UPSC च्या परीक्षेमध्ये वर्तमानपत्राचं किती अनन्य साधारण महत्व आहे हे आम्ही विद्यार्थ्यांना वारंवार समजावून सांगत असतो, पण त्याची दखल कुणी न सांगताच एका सर्वसामान्य व्यवसाय करणाऱ्या माणसानं घेतली आणि आपल्या मुलीस केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जीवाचं रान केलं हे महत्वाचं आहे। एका गरीब माणसाला हे कळलं आणि तो पेटून उठला। पल्लवी ही अमरावती शहरातील कुठल्याही हायफाय शाळेमध्ये शिकलेली मुलगी नाही, त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या आनंद प्राथमिक शाळेमध्ये तिचं शिक्षण झालं। या शाळेचं नाव अमरावतीच्या चांगल्या पहिल्या 25 शाळांमध्येही येत नाही, परंतु कोण कहता है की आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर तबियत से उछालो यारो, या प्रेरणेनं तिनं जे परिश्रम घेतले ते निश्चितच जगावेगळे आहेत। पल्लवी जिथं राहते तो परिसर अमरावती शहराला परिचित असा आहे, परंतु अजूनही या परिसराचा विकास झालेला नाही। पल्लवीच्या घरापर्यंत अजूनही पक्का रस्ता नाही। आम्हाला तिच्या घरापर्यंत चिखलातूनच जावं लागलं। बाहेर पाऊस सुरू होता। पल्लवीच्या घराला कमट्यांचं कुंपण घातलेलं आहे, त्यावर हिरवी नेट चढवलेली आहे। पल्लवी अधिकारी झाल्याची ही वार्ता प्रसार माध्यमानं सोशल मीडियानं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरवले की पल्लवीच्या छोट्याशा खोलीमध्ये अक्षरशः पुष्पगुच्छांचं ढीग लागलेले होते. तिचे आई वडील तर गहीवरून गेलेले होते. शहराच्या कानाकोपऱ्यातून लोक भेटावयास येत होते. योगा योगानं मी जेव्हा गेलो तेव्हा पल्लवीच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पण तिला भेटायला आल्या होत्या. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कुरळकर साहेब हे देखील आपल्या स्टाफसोबत तिचं अभिनंदन करायला आले होते. पल्लवी जेव्हा अमरावतीला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत होती तेव्हा तिनं एका स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी मला बोलवलं होतं, असं ती व तिचे वडील मला सांगत होते. चांगल्या पगाराची नोकरी सोडून पल्लवीनं बार्टीच्या सहकार्यानं UPSC प्रशिक्षण दिल्लीला घेतलं आणि ती परीक्षा तिनं उत्तीर्ण करून दाखवली. खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला भूषण ठरावी अशी ही घटना आहे, कारण की अमरावती शहरातील बिच्छू टेकडी हा भाग झोपडपट्टीमध्ये मोडतो. एकाळा झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलगी UPSC परीक्षा पास होऊ शकते ही खरोखरच इतिहासामध्ये नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. पल्लवीचं जुनं घर चाळीसारख्या आहे. घराला लागूनच बारामाही नाला आहे. आजूबाजूला सगळी गरीब वस्ती, परंतु जितने वाले कोई अलग काम नहीं करते व हर काम अलग ढंग से करते हे या न्यायानं पल्लवीनं परिश्रम केलेले आहेत. पल्लवीच्या आईनं लोकांचे कपडे शिवता शिवता आपल्या मुलीचं आयुष्य शिवून टाकलेलं आहे आणि ते इतकं सुंदर शिवलं की संपूर्ण महाराष्ट्रानं त्याची दखल घेतली. पल्लवी, तू अमरावती शहराची मान उंचावलीयस. तुझ्यामुळं अमरावती शहराचं नाव सर्व सोशल मीडियावर सतत फिरतंय. तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. हे बाबासाहेबांच्या बाबतीत केलेलं विधान तू बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श ठेवलेला आहेस. गरीब परिस्थितीवर मात करून, गरीब परिवारात राहून, गरीब परिसरात राहून तू जे यश संपादन केलेलं आहेस ते निश्चितच मोलाचं आहे. पल्लवीच्या घरासमोर थोड्या अंतरावर नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेस हायवे गेलेला आहे. फारसं अंतर नाही, 2000 फुटाचं अंतर असावं. या रस्त्यावरून सतत मोठमोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते, परंतु त्या वर्दळाची किंवा त्या वर्दळीचा पल्लवीच्या अभ्यासावर काहीही परिणाम झाला नाही. प्रत्येक मिनिटाला सुपर एक्सप्रेसवरून जाणारं वाहन तिला कोणताही व्यत्यय निर्माण करू शकलं नाही आणि म्हणून शृंखला पायीच असू दे, मी गतीचे गीत गाईन, दुःख झेलण्यास आता आसवांना वेळ नाही. या न्यायानं तिनं संकटावर मात करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. पल्लवीच्या या जिद्दीला आणि तिला सातव्या वर्गापासून या परीक्षेला तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व तिला माझ्याकडे लहानपणीच घेऊन येणाऱ्या आणि सतत प्रेरणादायी ठरणाऱ्या तिच्या वडिलांना आणि सतत शिलाई काम करून आपल्या मुलीचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या तिला उच्चपदी विराजमान करणाऱ्या आईसाहेबांना त्रिवार सलाम. मंडळी, ही एक छान यशोगाथा होती जी आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात आहे. देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेलं हे पुस्तक. अनेक अशा यशोगाथा यामध्ये आहेत ज्यामध्ये खडतर प्रवास आहे आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि त्यामुळे ते अधिकारी झालेत. आत्ताच आपण आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील, म्हणजेच देवेंद्र भुजबळ लिखित आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील एक छानशी यशोगाथा ऐकलीत आणि ही यशोगाथा अतिशय सुंदर, प्रेरणादायी आणि सगळ्यांना प्रेरणा देणारी. कशी वाटली नक्की कळवा. बिच्छू टेकडी ते दिल्ली ही यशोगाथा ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग. मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत, छान गाणी सोबत आहेत आणि प्रसन्न ही सकाळ आहे कारण छान वातावरण आहे. आजची सकाळ मजेशीर आहे कारण मी सकाळीच विचार केला होता की आज पॉझिटिव्ह राहायचं आणि आज नवीन सुरुवात करायची. काल जे झालं ते सगळं मी विसरून गेली आहे, म्हणजे बरंच काही काही झालं असेल पण आय डोंट नो काय झालं कारण मी विसरली आहे. आणि आजची छान पॉझिटिव्ह सुरुवात, एक स्माईल केली आणि सुरुवात केली आहे, त्यामुळे आजचा दिवस छान वाटतोय, आपला आपलासा वाटतोय. आणि असाच रोज दिवस हवा असेल तर मी जे सांगितलं ते फॉलो करा. आणि मंडळी, 3 वेळेचा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकवलेल्या सोलापूरच्या पैलवान महेंद्र गायकवाडनं हिंद केसरीलाही गवसणी घातली आहे बरं का. हो, शेवटी लढतीमध्ये शेवटची जी लढत होती त्या लढतीमध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ जखमी झाल्यामुळं त्याला माघार घ्यावी लागली आणि त्यामुळे महेंद्रला विजयी घोषित करण्यात आलं. तर म्हणजे अशा प्रकारे आता महेंद्र गायकवाड ठरलाय हिंद केसरी, तर खूप खूप शुभेच्छा त्याला. म्हणजे आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकते हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। नगरचा अंतरंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, केवळ आपल्या ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांचं निधन झालं आहे बरं का। केवळ टाळवादक नव्हे तर टाळ साधक असणारे आणि टाळवादनासारख्या साथसंगतीच्या कलेतूनही स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ टाळवादक म्हणजेच ज्ञानेश्वर उर्फच माऊली टाकळकर यांचं वयाच्या 99व्या वर्षी म्हणजे रविवारी कालच निधन झालं आहे। आणि खाजगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। गेल्या महिन्यात माऊलींनी 100व्या वर्षात पदार्पण केलं होतं आणि अखेरपर्यंत ठणठणीत असलेल्या माऊलींचं संगीत मैफलीत साथसंगत करण्याचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता। 8 दिवसांपूर्वी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि वयोमानामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती ढासळत चालली होती आणि उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती आणि शेवटी ते आपल्याला सोडून गेलेले आहेत। मी त्यांना आपण सगळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करूयात। आपण आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचं अंतरंगालमध्ये मी आरती कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सध्या उन्हाचे चटके अजूनही बसतात बरं का, आणि ऊन कमी होत नाहीये, त्याचा त्रास अनेकांना होतो आहे, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. आणि मॅडम मंडळी, उन्हाचे सगळ्यात जास्त चटके जे आहेत ना, ते देणारा नवतपा अजून 8 दिवसांवर असला तरीही सध्या ना सूर्याचा प्रकोप चांगलाच जाणवतो आहे. विदर्भात रविवारी ही उष्णतेचा भडका जो होता तो दिसलेला आहे. आणि अकोला वर्ध्याचं कमाल तापमान पुन्हा 46 अंशांवर गेलं, तर उपराजधानी पाऱ्यानंही जोरदार उसळी घेतली. आणि परभणीमध्ये ना काल 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मंडळी, अशा प्रकारे उष्णतेच्या लाटेचा चांगलाच चटका बसतो आहे. आणि अकोल्यामध्ये काल 46 अंश सेल्सिअस, तर वर्ध्यात देखील 46 अंश सेल्सिअस, अमरावतीमध्ये 45.8 अंश सेल्सिअस आणि नागपूरमध्ये 44.4 अंश सेल्सिअस असा काल तापमान होतं. तर मंडळी, अशा प्रकारे अकोला आणि वर्धा इथे 46 अंश सेल्सिअस तापमान होतं. पंखे आणि कूलरही चालू असताना त्याचा काही प्रभाव झालेला नाहीये, त्यामुळे असं वाढतं तापमान पाहून सगळ्यांना चिंता होतीये. पण खरं म्हणजे आपणच याला कुठेतरी कारणीभूत आहोत, त्यामुळे काळजी घ्या स्वतःची, इतरांची. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 एफ.

श्रद्धे हो अतिशय सुंदर हे गाणं आहे बरं का. प्यार करणे वाले कभी डरते नाही, आणि सगळ्यांचंच फेवरेट, सगळ्यांचंच आवडतं गाणं आहे. तर मूवी देखील सगळ्यांना आवडतो आणि हे गाणं आपण ऐकणारच आहोत. आणि हे म्हणणं तुम्हाला माहिती आहे का, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ना आपली जी सीना नदी जी आहे ना, तिनं शेवटी मोकळा श्वास घेतलाय बरं का. हो, आपल्या सीना नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या कामाला मुहूर्त मिळालाय. लोखंडी पूल ते बुरडगाव असं सुमारे 2.5 किलोमीटर पर्यंत सीना पात्राचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात येत आहे. आमदार संग्राम जगताप यांचा पाठपुरावा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून या कामासाठी शासनाकडून 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. तर आयुक्त यशवंत डांगे यांनी या कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर आहे, उशिरा का होईना, पण सीनाचा जो श्वास आहे तो मोकळा होत असल्यानं नगरकरही समाधान व्यक्त करतात. तर तुम्हाला किती चांगलं वाटतंय, तुम्हाला किती समाधान होतंय नक्की कळवा. आणि आता आपली सीना नदी देखील मोकळा श्वास घेणार आहे आणि तिचं देखील रुंदीकरण खोलीकरण होणार आहे, यातच सगळ्यांचा आनंद आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आर्ज कोमल.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्या नगरचं अंतरंग मध्ये। मी कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये ना यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाणी साठा शिल्लक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय बरं का। भंडारदरा धरणात 35% तर जिल्ह्यातील सर्वात मोठा जे आहे म्हणजेच मुळा धरणात 43% पाणी साठा उपलब्ध आहे। मात्र तीव्र उन्हाळा आणि पावसाच्या आगमनाचं होणारा संभाव्य विलंब जो आहे तो आता लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त होतीये। जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारी आपल्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये एकूण 21.90 TMC एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता आणि हा साठा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 4 TMC अधिक असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक अभियंता हरिश्चंद्र चाकोरे यांनी दिली आहे। आणि आपल्या राज्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या 34.90% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा आपल्या राज्यात देखील 4.90% अधिक पाणीसाठा उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे। पण वाढती ही उष्णता किंवा पाऊस जो विलंब करतोय त्यामुळे काळजी करण्याचं कारण आहे पाणी जपून वापरा। आपण काय करतो ना, पाणी ओतून देतो किंवा मग पाणी शिळं होतं आणि पाणी आलं प्यायचं की आपण काय करतो घरातलं जे पाणी आहे ते ओतून देतो आणि त्यामध्ये नवीन पाणी भरतो। तर असं न करता ते पाणी तुम्ही जर भरायचंच आहे तुम्हाला ताजं पाणी, ताजं म्हणजे शिळं कधी पाणी होत नाही पण तरी पण तुमची इच्छा असेल तर ते पाणी तुम्ही घरामध्ये भांडी घासायला, धुणत व्हायला, फरशी पुसायला वापरू शकताय। पण पाणी जास्त ओतून देऊ नका, सांडवू नका, कारण आपल्याकडे जरी पाणी असलं तरीही बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवते त्यामुळे आपण देखील योग्य पद्धतीनं वापर करणं गरजेचं आहे। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: सकाळचे 10:18 झालेत आणि नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई महापालिकेने ना हाती घेतलेलं आपल्या अहिल्यानगर शहरातील नाले सफाईचं काम यावर्षी पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होणार आहे. बरं का, आयुक्त यशवंत डांगे यांनी नुकताच या कामाचा आढावा घेतलाय आणि आतापर्यंत 50% जास्त काम पूर्ण झालंय. एकाच वेळी 3 ठिकाणी नाले सफाई सुरू आहे आणि पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार आहे. हो, आपल्या शहरात लहान मोठे 21 ओढे नाले आहेत आणि पावसाळ्यापूर्वी हे जे ओढे नाले आहेत त्यांची सफाई करणं आवश्यक आहे. अन्यथा पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याची शक्यता खूप असते. बोलेगाव, नागापूर, केडगाव, वारुळाचा मारुती परिसर, सावेडी आदी भागामध्ये ना दरवर्षी पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरतं. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले तुंबले होते. परिणामी अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं. त्यामुळेच आयुक्त डांगे यांनी यंदा नाले सफाईच्या कामाला प्राधान्य देत वेळेआधीच हे काम पूर्ण केलं आहे तर आणि सुरू देखील केलं आहे, म्हणजे वेळेआधी ते पूर्ण होण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या इकडे पावसाळ्यापूर्वीच नाले सफाईचं काम होणार आहे. आतापर्यंत 50% जास्त काम पूर्ण झालंय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत, म्हणजेच आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो खूप मनापासून स्वागत. जागतिक संग्रहालय दिवसानिमित्त आज एक खास मुलाखत आपण ऐकणार आहोत. आणि आपल्या या नगर डायरी मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरातीलच राहुल तांबोळी सर आहेत, जे सुलेखनकार म्हणजे कॅलिग्राफी आर्टिस्ट आहे. गेल्या 32 वर्षांपासून ते बँकेमध्ये नोकरीला आहेत आणि आपल्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ते संचालक सुद्धा आहेत. संस्कार भारती, ग्रंथालय भारती यामध्ये पण ते सक्रिय कार्यरत आहेत. लेखन साहित्य संग्राहक ते आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जागतिक संग्रहालय दिवस आहे आणि त्यांच्याकडे खूप साऱ्या पेनचं कलेक्शन आहे. जवळपास 3000 वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या प्रकारचे. अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीसुद्धा आपण जे पेन वापरत होतो, जे बोरू वापरत होतो, टाक वापरत होतो, ज्या प्रकारची शाई वापरत होतो, शाईची पावडर वापरत होतो, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे संग्रहामध्ये आहेत, त्यांच्या स्वतःच्या कलेक्शनमध्ये आहेत. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण इंटरेस्टिंग गप्पा त्यांच्यासोबत मारणार आहोत. सर, तुमचं या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये खूप मनापासून स्वागत. सर, तुमचं बालपण कुठं गेलं? तुम्ही मूळचे कुठले आहात?
3: मूळचं मी नगरचाच आहे. इथं नगर आपल्या जिल्ह्यामध्ये अकोलम म्हणून एक गाव आहे, ते अकोला तांबळण नावाचं एक खेडेगाव आहे. तिथं आमची पूर्वीच्या आमची जी पूर्वीची पिढी होती ती त्या ठिकाणची होती. नंतर कामानिमित्त ते नगरला स्थायिक झाले. आता आमच्या गेल्या 5-6 पिढ्या आम्ही नगरमध्ये आहोत. आणि माझं शिक्षण जर म्हणाल तर माझं काही शिक्षण पुण्यात झालं, काही शिक्षण नाशिकला झालं. नाशिकला 5-6 वर्ष होतो मी. आणि नंतर मग 9वीनंतर मी नगरला आलो.
2: नक्की सर, तुमचं महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा मग इथे नगरमध्ये झालं?
3: नगरला झालं.
2: कुठल्या कॉलेजमध्ये? नक्कीच सर. सर, गेल्या 32 वर्षांपासून तुम्ही बँकेमध्ये नोकरीला आहात आणि आपल्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे संचालक सुद्धा आहात. आज आपण जागतिक संग्रहालय दिवसानिमित्त बोलणार आहोत आणि खूप सारं लेखन साहित्य तुमच्याकडे आहे. लेखण्या अनेक आहे मी असं म्हणेन. तर हा छंद सर तुम्हाला कसा लागला, कसा जडला आणि कधीपासून या कलेक्शनला सुरुवात झाली?
3: कलेक्शनला जशी म्हणाल तर जवळजवळ 25 वर्षापासून मी हा संग्रह करतो आहे. पण तसं आवड म्हणाल तर म्हणजे अगदी लहानपणापासून. माझे आजोबा आम्हाला पेन द्यायचे. शाळेमध्ये माझा पेन जर खराब झाला किंवा हरवला, तुटला, काही झालं तर आम्ही आजोबांपाशी जायचो. त्यांना मी अण्णा म्हणायचो, अण्णा मला पेन द्या. मग अण्णा त्यांच्या डेस्कमधला पेनचं बॉक्स काढायचे आणि 4-5 पेनचे सगळे पाड एकत्र करून आम्हाला एक पेन ते तयार करून द्यायचे. त्यावेळीपासून मला ह्या पेन प्रकाराबद्दल, त्यांच्या डेस्कमधल्या त्या बॉक्सबद्दल मला एक प्रकारची आपुलकी आवड झाली. आणि तेव्हापासून तो त्यास पेन गोळा करत म्हणजे मी असा संग्रह करत नव्हतो, लहान होतो. पण एक मनामध्ये ती सुप्त इच्छा काहीतरी होती. त्यावेळेस ती झाली. नंतर मग नोकरी निमित्त ज्या सुरुवात झाली, पैसे कमवायला लागलो, त्यानंतर मग हा संग्रह सुरू झाला.
2: नक्कीच सर, तुमच्या संग्रहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेखन साहित्य आहेत, लेखणे आहेत, शाई पेन्स भरपूर आहेत. तर तुम्हाला आठवतं का या संग्रहामधला सगळ्यात सुरुवातीचा पेन?
3: हो आहे, मला तो माझ्या आजोबाने तो दिलेला आहे. सगळं म्हणजे मल्टी कलर पेन आहे तो. टोपन वेगळ्या कलरचा, त्याच्या पेनचा खालचा पण वेगळ्या कलरचा. तो पेन माझ्याकडे आत्ता आणला नाही मी. तो आहे माझ्याकडे, म्हणजे माझ्या आजोबांनी दिलेला तो पेन माझा आहे अजूनही येतो.
2: नक्कीच. तुम्ही जसं सांगितलं की हळूहळू ही लेखन साधनं तुम्ही गोळा करत गेलात नोकरीनिमित्तानं, कामानिमित्तानं, वेगवेगळ्या शहरामध्ये याचं कलेक्शन होत गेलं. सगळ्यात जुन्या काळचे कुठले पेन्स किंवा कुठल्या लेखण्या तुमच्याकडे आहेत?
3: आता सर्वात आपण म्हणतो की लेखन साहित्याबद्दल आता जर आपण बोलायचं म्हटलं

0: सर्वात पहिला हा रीड पेन आहे, म्हणजे जो बांबू असतो आपला, त्या बांबूपासून जे पूर्वीच्या काळी पेन तयार झाले त्याचं जर आपण हे पाहायला गेला, त्याचा मागोवा घ्यायला आपण गेलो तर अंदाजे 3200 BC तो हा रेड पेन आधी वापरला गेला. बांबूपासून तयार करतात तो. पहिलं लिखाण सुमारे 5000 वर्षापूर्वी सुमेरियन प्रांतात हा प्रकार सुरू झाला. त्यावेळेस जे काही धान्य उत्पादित व्हायचं त्याची साठवणूक व्हायची, त्यानंतर त्यावेळेस जे कामगार होते त्यांचा पगार, त्यांचा जो ती नोंद करण्यासाठी या रीड पेनचा उपयोग करत होते. आणि प्राचीन इजिप्तमध्ये तर क्ले टॅबलेट्स, म्हणजे मातीची टॅबलेट, त्याच्यावर कोरून लिहिण्याकरता या रीड पेनचा यूज होत होता. आणि हे पूर्वीचे इजिप्तमध्ये जे 5000 वर्षापूर्वी आपण जे पिरॅमिड पाहतो, त्या पिरॅमिडमध्ये त्या ममीबरोबर जे काही त्याच्या आवडीच्या वस्तू दफन करत होते, तसंच त्याच्याविषयी माहिती असलेले हे जे क्ले टॅबलेट होते, रीड पेनने त्याच्यावर, त्यावेळी लिपी नव्हती, त्यावेळेस त्याची खुणा करूनच ते त्यांच्या त्या पद्धतीने लिहित होते आणि ते त्यात ठेवत होते. पहिला पेन म्हणतो हा रीड पेन. रीड पेन नंतर जी सुरुवात झाली, थोडंसं कुठलीही वस्तू उत्पादित झाली की त्याची पुढची आवृत्ती येत असते, तसं रीड पेनची पुढची आवृत्ती म्हणजे क्विल पेन. क्विल म्हणजे पक्ष्याची पिसं, त्याच मोराची वेगळं, जी ज्या पक्ष्यांची पिसं मोठी आहेत जरा, त्या पिसांपासून मागच्या बाजूनी ती त्याला टोक करून त्यापासून ते डीप करून लिहित होते. हा जो रीड पेन आहे तो पण शाईचा शोध लागला, तो पण डीप पेनच करून यूज करत होते. क्विल पेन अंदाजे 600 AD मध्ये तो झाला सुरू. तर क्विल पेनच्या पुढचा प्रकारचं स्टील पेन, ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली, धातूचा शोध लागला, त्यावेळेस हे स्टील पेन तयार झाले. 1825 साली बर्मिंगहॅम इंग्लंडमध्ये जॉन मिचेल आणि विल्यम मिचेल यांनी स्टील निप तयार करण्याचा कारखाना काढला. त्यांनी या निप जास्त काळ टिकत, या निप खूप स्वस्त आणि वेगवेगळ्या आकारात त्याच्यावर नक्षीकाम खूप आणि वेगळ्या जाडीमध्ये पातळ बारीक अशा तयार केले आणि त्या या सुद्धा शाईमध्ये डीप करून ते वापरल्या जात होत्या. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रकार, तो आता आपण जो पेन पाहतोय तो फाउंटन पेन. 1827 साली त्याचा जन्म झाला. रोमानियन संशोधक आहे पेट्रोचे पाऊनारू म्हणून, याने पेनचा शोध लावला. 1884 साली लुईस वॉटरमन याने फिडर असले, म्हणजे फिडर म्हणजे शाही बाहेर येती, त्याला म्हणतात फिडर असलेला फाउंटन पेनचा शोध लावला. हे पेन जवळजवळ 20व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ते यूज करत होते. पण नंतर बॉल याच्यानंतर पुढ्यावर पेनची पुढची आवृत्ती म्हणजे बॉल पेन. बॉल पेनचा शोध लागल्यावर हा फाउंटन पेन जरा थोडा थोडा करत मागं पटत गेला. जॉन जे लाऊड म्हणून यांनी या पेनचा शोध लावला, बॉल पेनचा, याने राऊंड मेटल बॉल म्हणून याची शाई कोरडी होण्यापासून ती वाचवते आणि कागदावरती अशी एकसारखी पसरते. पण आणि त्याने लिहिण्याचा स्पीड वाढला, पण त्याचा एक तोटा असा झाला की जे बॉल पेन त्याकडे वापरत आजही बॉल पेन वापरतात, पण त्याने अक्षर चांगले येत नाही, तो असा एकदम स्मूथ चालतो, स्मूथ अशामुळे आपला हात त्या कागदावर घसरतो, अक्षर चांगले येत नाही. अक्षर चांगलं येण्याकरता आपल्याला फाउंटन पेनच उपयोगी, त्याला पर्याय नाही.
1: नक्कीच सर. त्याचबरोबर शाईबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारच्या शाई पूर्वीपासून वापरत आहेत. सुरुवातीला फार पूर्वी शाईच्या गोळ्या असायच्या, ज्या आता माझ्या समोर सुद्धा आहेत, त्याचबरोबर शाईची पावडर सुद्धा आहे. तर याबद्दल शाईंच्या प्रकाराबद्दल काय सांगाल?
0: अगदी सुरुवातीला म्हटलं तर चीनमध्ये मोहरीचं तेल किंवा बाकी काही तेलं त्याचा दिवा पेटवून त्याची काजळी धरली जायची आणि ती काजळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिसळून डिंक किंवा अजून मिक्स करून त्याचा एक असा गोळा तयार करून ती शाई वापरायची. नंतर ही जी आता तुमच्या समोर आहे ते शाईची गोळी आहे, ती मेड इन इंग्लंडची कोरस कंपनीची. ही पण 60 ml पाण्यामध्ये एक स्टँडर्ड साईज असते, एक ओळीन 60 ml शाई तयार होती, त्यात ती टाकली की त्याची शाई तयार होती. या आपल्या भारतीय कंपन्या पण आहेत आणि इंग्लंडची कंपनी पण आहे. त्यानंतर सुरू झालं ती शाईची पावडर, LG 22 म्हणून एक आपल्या जळगावचीच कंपनी आहे, त्या शाई ते करू 1 पैसा 2 पैसे 3 पैसे असे त्यावेळेच्या त्या किमती होत्या. आणि नंतर जी आता आपण फाउंटन पेनमध्ये जी शाई वापरतो त्या शाईचा शोध लागला. त्या शाईमध्ये मग मेन इंग्रेडियंट आता जी नवीन शाई तयार केली जाते त्यात बिळपराचे केमिकल आणि ते बॉन्डिंग जाण्यासाठी ती नीट टिकण्यासाठी कागदावर न फुटण्याकरता त्यात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल टाकतात आणि मग ते शाई तयार करतात. आणि आता तर पूर्वी फक्त काळी निळी लाल हिरवी या चार शाई होत्या, पण आता तर वेगवेगळ्या कंपन्या खूप प्रकारच्या शाई तयार करतात, वेगवेगळ्या कलरचे शाई तयार करतात, वेगवेगळ्या टाईपच्या शाई तयार करतात.
1: नक्कीच सर, या प्रत्येक वस्तू तुम्हाला मिळेपर्यंत एक वेगळी कथा सुद्धा आहे त्यामागे, तर या कथा रंजक कथा काय आहेत नगरकरांना काय सांगाल?
0: मला हा जो यात म्हणजे गोळ्या आहेत, पेन आहेत, टाक आहेत, बुरू आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या निफा आहेत, सगळं मला मी तर काही कामानिमित्त ज्या ज्या गावांना गेलो, मी पहिलं काम म्हणजे माझं कुठल्याही गावात नवीन गावात गेलो की तिथले स्टेशनरी शॉप मी पाहायचो. स्टेशन शॉपमध्ये गेलो माझं सांगायचो की माझं असं मला आवडतं, तुमच्याकडे जुनं काय असेल ते मला तुम्ही द्या. मग काही जण कंटाळ करायचे, काही जण उत्साह असायचे मला दाखवायचे. मग मी त्यांचा वेळ घ्यायचो, त्यांच्याकडे जायचो, जुन्या वस्तू ढुंढळायचो आणि मग ते वस्तू खरेदी करायचो. मी काही वस्तू खरेदी केल्या, कालांतरानं जसंजसं माझा ह्या पेनचा संग्रहाचा माझा छंद लोकांना कळायला लागला, माझ्या मित्रांना कळायला लागला, मग त्या मित्रांनी पण मला खूप प्रकारे मदत दिली. अरे राहुल माझ्याकडे ठेवलं मला सांगतात नाही, तर पिशवी आहे, ते पिशवीत बघा आहे का, ती पिशवी अक्षरशः मातीत होती, त्या पिशवीच्या आतमध्ये पण माती होती. मी ती काढली, पूर्ण माझी पॅन्ट शर्ट ते धुळीने भरली, पण मला ते जाऊ बऱ्याच बाटल्या तो असं मोठा म्हणजे एखादा जावा.
1: वापर करून तुम्ही सुलेखन सुद्धा केलेलं आहे, कोण वापर करून तुम्ही लिहिलं आहे, काय गोष्टी लिहिल्या आहेत?
0: माझं लिखाण ते सुरुवात झाली ती माझ्या मित्रांना त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा संदेश देणं किंवा नातेवाईकांना शुभेच्छा संदेश देणं. काही मी स्वतः करता पण मी लिहितो, काही कोट्स आवडले, काही श्लोक आवडले, काही मंत्र आवडले, काही लेख आवडले, काही पॅराग्राफ आवडले, तर ती मी माझ्याकडे मी लिहून ठेवतो. आणि सध्या तुम्ही म्हणाल तर माझं जुन्या पोथ्या ज्या लोकांकडं असतात, ज्या अगदी दुर्मिळ पोथ्या, त्या पोथ्यांचं मी रिराईट करतो की त्या परत पुढं नीट राहाव्यात त्या. मग त्या पोथरून मी मला कोणी ज्यांना माहिती आहे ते लोक माझ्याकडे येतात, सांगतात की माझी पोथी मला लिहून हवी, तर मी त्यांना सांगतो इतका वेळ लागेल, एवढं वेळ हे सगळं त्यांना डिटेल काय जे असेल त्यांना सांगतो. त्यांना पटलं तर ते मला ती पोथी माझ्याकडे ठेवतात. मी त्यांना मी भरोसा देतो की तुमची पोथी माझ्याकडे नीट राहील, त्याला काही होणार नाही. मग त्या पोथीवरून मी ते परत ॲज अ हुबेहूब मी ते परत लिहून काढतो.
1: नक्कीच सर, हे सगळं लिहित असताना किंवा शाई पेनचा वापर करत असताना आपण पाहतो की काही शाई ही कालांतराने पुसट होते किंवा त्यावर पाणी सांडलं तर ती दिसेनाशी होते, तर अशी कुठली वेगळी शाई आहे का की जी खूप जास्त दीर्घकाळ टिकते?
0: आता एक नवीन प्रकार शाई मध्ये ऍक्रेलिक इंक म्हणून, ऍक्रेलिक पेंट जे असतात ना तेच कंटेंट पण थोडंफार त्याच्यात चेंजेस करून ऍक्रेलिक इंक नावाची इंक आली, ती पण बऱ्याच कलरमध्ये येते. ती शाई मात्र लॉंग लास्टिंग आहे, त्याला काही होत नाही. म्हणजे त्या पाण्याचा एकदा ती वॉटर बेस इंक आहे, पण ती कागदावर तुम्ही लिहिली ती वाळली की त्याच्यावर पाणी पडलं तरी अक्षर पुसलं जात नाही, काय नाही काय नाही. ती शाई लॉंग लास्टिंग आहे एकदम. जुन्या ज्या आपल्या वॉटर बेस शाई होत्या त्या कालांतरनं फेड होतात त्या. मी एक सध्या एक माझी स्वतःची शाई मी तयार केली गेलेली आहे. ते जे मोची लोक असतात ना चांभार लोक, त्यांच्याकडे एक चामड्याला कलर देण्याकरता एक
1: लिक्विड,
0: एक लिक्विड नाही कसा खड्याचा कलर असतो, त्याला ते मोचेदाणा म्हणतात. तो मोचेदाणा मी ब्लॅक कलरचा आणला आणि त्याच्यामध्ये जे आपण बॅटरीमध्ये कारच्या बॅटरीत पाणी टाकतो ते पाणी ते तो मोचेदाणा काही थोड्या प्रमाणात डिंक असं एकत्र करून मी ती शाई तयार केलेली आहे. ती शाई मात्र लॉंग लास्टिंग आहे. आणि आपलं नॉर्मल जो ग्लॉसी पेपर असतो ग्लॉस पेपरवर फाउंटेन पेनची शाई नाही चालत, ही शाई मात्र चालते. आता सध्याची पोथी मी त्याच शाईने लिहितो, ती थोडी घट्ट होती, ती डीप करून वापरावी लागती, पेनमध्ये भरून वापरता येत नाही, ती डीप करून मी आता ते माझं त्या पोथीचं चाललं आहे लिखाण.
1: नक्कीच सर, आजच्या डिजिटल युगामध्ये आपण पाहतो की एवढं सुंदर सुलेखन हस्ताक्षर आणि मुळात लिखाणाचं महत्वच कमी होत चाललं, कारण आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहेत आणि आपण टाइप करतो. आता त्याही पुढे जाऊन आपण व्हॉइस टायपिंग करतो, व्हॉइस ऑर्डर्स देतो आणि आपण जे हवं ते टाईप करून घेतो, त्यामुळे कुठेतरी आता जे लेखक आहेत किंवा जे नवोदित लेखक आहेत ते लिहिण्याचा कंटाळा करतात त्यापेक्षा डिजिटल स्वरूपामध्ये सेव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना काय सांगाल? कारण तुमच्याकडे खूप कलेक्शन आहे या काळामध्ये आहे, तर काय सांगाल?
0: सोयीच्या दृष्टीने पाहाल जर एखादा कोणी

0: लेखक आहे, लिखाण हातानं करून ते लिहायचं काय होतं, या नवीन आधुनिकचा त्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. तुम्ही जर लिखाण सोडून दिलं, तुम्ही जर नंतर एक दोन वर्षांनी पेन हातात न्यायला गेलं तर तुम्हाला तुमचा हात थरथरतो, लिहिता येत नाही, अक्षर नीट येत नाही. आधुनिक साधनाचा फायदा असं होतो की लेखक जो असतो, मी लेखकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोलतोय, की त्याच्या मनामध्ये कल्पना येत असतात भरभर, त्या कल्पना तुम्ही हातानं लिहून तेवढ्या प्रॉपर नाही उमटवता येत कागदावर, पण ते व्हॉइस टायपिंग किंवा टॅबलेट तुम्ही टाईप करून त्या कल्पना तुम्हाला जास्त चांगल्या रीतीनं त्या करता येतात. पण लिखाण हे पण त्याच्या जागी तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही स्वनिर्मितीचा आनंद असतो तो, तुम्ही हाताने एखादा पॅराग्राफ लिहून बघा, तुम्हाला खूप आनंद वाटेल. एखाद्याला नुसता निरोप दिला, मी पोचलो घरी, त्यापेक्षा मामाच्या घरून घरी आल्यावर त्याला पत्र लिहिलं, मामा मी घरी व्यवस्थित पोहोचले, दोन वेळचं पत्र त्याला मिळालं, त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूप चांगला आहे. म्हणून लिखाण कला ही मला वाटत नाही की ही नामशेष होईल, ही राहील.
1: नक्कीच सर.

0: त्यापेक्षा मामाच्या घरून घरी आल्यावर त्याला पत्र लिहिलं, मामा मी घरी व्यवस्थित पोहोचले, दोन वेळेचं पत्र त्याला मिळालं, त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूप चांगला आहे. म्हणून लिखन कला ही मला वाटत नाही की ही नामशेष होईल, ही राहील
1: नक्कीच सर.
0: आणि माझ्या कपाटे पूर्ण प्रत्येक पेन आम्ही ग्रीस लावून त्याचे आटे असतात त्याला ग्रीस लावून ते व्यवस्थित ठेवतो, कालांतरानं बाहेर काढतो, ते सगळे साफसूफ करतो आणि परत प्रॉपर त्या जागी मी ते ठेवतो. तेवढी काळजी घ्यावीच लागणार, त्याशिवाय हा एवढा मोठा संग्रह तो नीट नाही राहणार.
1: नक्कीच सर. या संग्रहामध्ये अनेक पेन्स आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या निफा आहेत, शाई आहे. सगळ्यात लक्षात राहण्यासारखं यातला कुठला पेन आहे किंवा या पेनची एखादी आठवण आहे का?
0: आठवण हा जो जपानचा पेन मी आता तुम्हाला दाखवतोय ना, हे दोन पेन मला माझ्या मुलानं माझ्या वाढदिवसाला गिफ्ट केलेत त्याच्या पहिल्या कमाईचे. त्यामुळे हे पेन मला आयुष्यभर माझ्या आठवणीत राहणार की बाबा तुम्ही हे करता एवढं माझ्या पहिल्या पगार तुमच्या वाढदिवसाला हे माझ्याकडून पेन गिफ्ट. हे पेन माझ्या अगदी खूप लक्षात राहण्यासाठी. आणि मला एक पेन अजून एक झालं म्हणजे या अक्षरातले गुरुवर्य डॉक्टर मांडे म्हणून आपले नगरचेच आहेत ते डॉक्टर अरुण मांडे, आता ते काही महिन्यापूर्वी त्यांना देवांजली झाली, तर त्यांनी पण मला काही पेन दिले. ते सगळं अक्षराचं मी त्यांच्याकडून शिकलो. ती एक कथा मी त्यांची सांगू की त्यांची माझी गाठ कशी झाली. समंतशाहीपाशी एक स्टेशनरी शॉप होतं, त्या स्टॉप मी असंच एक पेन आणायला मी गेलो होतो. तर शेजारी एक छोटा मुलगा आला, पेनची नीप बदलून तो निघून गेला. दुकानदाराने ती नीप तुटकी नीप फेकून नाही दिली, ठेवली ती एका काळीशपेटी बॉक्समध्ये. म्हटलं काय बाबाची ठेवली? नाही म्हणायचे डॉक्टर मांडेत ते नीप कट करून लिहितात. आता मला मुळात आवड होती त्यामुळं मी त्यांचा पत्ता घेतला, त्यांच्या घरी गेलो शोधत. आणि त्या दिवसापासून ते आज ताग आहेत ते माझ्या बरोबरच आहेत. त्यांनी पूर्ण माझं हे जे सुलेखन मी कास करतो ही त्यांच्याकडून मी शिकलेली कला आहे. त्यांनी मला हे सगळं त्यांच्याकडचे पेन माझ्याकडे आहेत, त्यांची त्यांनी जे शिकवलेलं लेखन कला ती माझ्याकडे आहे.
1: नक्कीच. तुम्ही त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे संचालक म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे, काम पाहत आहात. वाचन संस्कृती वाढण्यासाठी काय प्रयत्न सध्याच्या घडीला व्हायला हवेत असं तुम्हाला वाटतं? कारण सध्या आपण पाहतो आहोत की ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरच वाचन केलं जातं, पुस्तकं हातात घेऊन खूप कमी वाचन केलं जातं, किंवा किंडल असेल, वेगवेगळ्या ॲप असेल, स्टोरी टेलिंग असेल, ह्याचा वापर जास्त होतो. तर काय वाटतं याबद्दल?
0: पीडीएफ पुस्तक मोबाईलवर वाचण्यापेक्षा फिजिकल पुस्तक हातात घेऊन वाचणं याचा आनंद काही वेगळाच आहे. आणि तुम्ही सांगण्यापेक्षा जे हे वाचतात आहे त्यांना तो जास्त. पुस्तक हातात घेऊन वाचणं एक जो फील असतो तो पीडीएफ पुस्तकात येत नाही. त्याला आधुनिक युगाला त्याला ज्यांना वेळ नाही किंवा मोठमोठे जड पुस्तकं वागवणं नाही त्यांना शक्य, त्यांच्याकरता तो पर्याय ठीक आहे. पण असेल पट्टीचे जसे पोहणारे असतात, जसे पट्टीचे वाचणारे फिजिकल पुस्तक घेऊनच वाचतात. आणि आमच्या लायब्ररी थ्रू आम्ही आमच्या वर्षभर वाचनासाठी जे काही प्रयत्न असतात ते आमच्या लायब्ररीतर्फे चालत असतात. लहान मुलांकरता आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुलांकरता आम्ही वाचनालय आम्ही फ्री करतो, कुठली फी घेत नाही की त्यांनी वाचावं. ते त्यानंतर वाचल्यावर जे मुलगा पुस्तक वाचेल त्याच्याकडून आम्ही 5 मिनिटं त्याच्यावर आम्ही त्याला बोलायला लावतो. वेगळ्या शाळांमधून आम्ही जातो. त्यानंतर आमच्या वेगळ्या स्कीम आहेत की लोकांनी जास्तीत जास्त वाचावं. आमची फी पण आम्ही त्या मानाने खूप माफक ठेवली. पुणे मुंबईच्या तुलनेत पाहायला गेली तर आमच्या नगर वाचनालयाची 60-70 रुपये म्हणजे काहीच नाही आहे. आणि त्यातही आम्ही सुशी केली की 12 महिन्याची तुम्ही फी भरा, 1 महिन्याची फी तुम्हाला आम्ही माफ करू. तो एक आहे. आणि वर्षभर आमचे वाचन संस्कृतीच्या दिशेने आमचे प्रयत्न असतात. वाचक आम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांचे नाव सुचवतात. आम्ही जेव्हा पुन्हा खरेदी जातो त्यावेळेस आम्ही ते आणतो आणि लोकांना वाचायला देतो. लायब्ररीत आल्यावर आम्हाला असं वाटत नाही की वाचन संस्कृती बंद आहे. वाचनाच्या त्या परिसरात गेलं, त्या मॉलमध्ये गेल्यावर वाचन संस्कृती आहे असंच वाटतं.
1: नक्कीच सर. त्याचबरोबर अनेक असे तरुण आहेत की जे सुलेखन करतात. आपण पाहतो आहोत की ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे, सोशल मीडियामुळे अनेक जण त्यांचं सुलेखन जे आहे, त्याचे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, ते टाकतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं सुलेखन करतात. तर त्यांना काय सांगाल, कशा पद्धतीनं काळजी घ्यायला हवी, काय गोष्टी वापरायला हव्यात?
0: तसं सांगलं तर खूप जण आहेत. म्हणजे अक्षर लेखनामध्ये आपलं नगरचे बरेच जण आहेत, पुण्याचे आहेत, सगळ्या सगळ्या भारतातून आहेत, काही बाहेर

0: देशाचे पण आहेत. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार कोणी हँडमेड कागदाचा वापर करतो, कोणी दुसऱ्या कागदाचा उपयोग करतो. आता तर नवीन प्रोक्रिएट नावाचं सॉफ्टवेअर आलेलं आहे, त्या सॉफ्टवेअर थ्रू पेन पेनचा जो स्टायलस पेन असतो, स्टायलस पेन वापरून जे आयपॅड असतात त्याच्यावर ते करतात. प्रत्येक सोयीनुसार ते करतात, तसं काही नाही.
1: नक्कीच सर. त्याचबरोबर या संग्रहाचं प्रदर्शन किंवा नगरकरांना जर हा संग्रह पाहायचा असेल तर यासाठी काही आयोजन करता येईल का, किंवा कशा पद्धतीनं नगरकर सुद्धा या गोष्टी पाहू शकतील, या सगळ्या ठेवा पाहू शकतील?
0: आता सध्या तरी ज्या लोकांना माहिती आहे ते लोक माझ्या घरी येतात, मला फोन करतात, माझी वेळ घेतात. मग ते काही काही वेळेस एक एक जण येतात, काही जण ग्रुपने येतात, त्यांना मी वेळ देऊन हे सगळं दाखवतो. पण भविष्यकाळात माझा एक प्लॅन असा आहे की हा जो सगळा संग्रह मला एक थोडासा असा एक जागा घेऊन त्या ठिकाणी प्रॉपर तो लोकांना दिसल असं, म्हणजे याची सुरक्षा पण आणि लोकांना पाहतं म्हणेन असं करायचं माझ्या डोक्यात आहे.
1: नक्कीच सर. आज जागतिक संग्रहालय दिवस आहे आणि अनेक असे मुलं आहेत, शाळकरी मुलं आहेत की ज्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टी अशा छंद म्हणून संग्रहित ठेवायची इच्छा असते किंवा त्या ठेवू शकतात, तर अशा सगळ्या मुलांना, अशा सगळ्या येणाऱ्या पिढीला काय सांगाल?
0: मुलांना म्हणतो त्यांनी तुम्ही माझी वाचनाचा तुम्ही हे काढला विषय, तर मुलांनी पुस्तकं खरेदी करावी. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पुस्तकं खरेदी करून द्यावी. शाळेमध्ये बॉलपेन न वापरता फाउंटन पेनचा वापर करून त्यांना लिहायला लावा. शाळेमध्ये पण शाळेच्या शिक्षकांनी फाउंटन पेन मुलांना वापरायची सक्ती केली पाहिजे. ठीक आहे, ती शाईचा थोडासा तो हे होतो पण कालांतराने सवय होती, मग नंतर शाईचा काही त्रास होत नाही. म्हणजे बेंचवर सांडणं, कपड्यावर सांडणं हा प्रकार होतो, पण एकदा सवय झाल्यावर मुलाला तो गो थ्रू त्यातून झाला, मग त्याचं अक्षर चांगलं होतं. अक्षर चांगलं की झालं की त्याच्या मार्कावर खूप परिणाम होतो, कारण एकदा सुंदर नीट नेटका जर उत्तरपत्रिका समोर त्या शिक्षिका असेल तपासणं, तोही प्रसन्न होतो की नाही बाबा मुलाचं अक्षर खूप छान आहे. मग तो त्या खुशीमध्ये मार्क जास्त देऊन टाकतो. तो मुलांनी वाचनाची आवड जोपासावी आणि लेखन करण्याकरता त्यांचं रोजचं लेखन लिहिणे करता तर पेन फाउंटन पेनचा वापर करावा. खूप असे लोक म्हणजे मुलांमध्ये समज आहे की फाउंटन पेननं लिहिण्याचा स्पीड कमी होतो, तसं काही नाही आहे. बॉलपेननी स्पीड वाढतोच पण त्याने अक्षर पण खराब होतो. फाउंटन पेननी तुम्हाला तुम्ही प्रॉपर सवय करा. ज्या शिक्षकांना फाउंटन पेन वापरायची सवय, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि फाउंटन पेननीच लिहा. फाउंटन पेननी पण स्पीड कमी नव्हतं, तुम्हाला प्रॉपर लिहिता येतं. तर आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्याकडे फाउंटन पेनच होते, आम्ही लिहित होतो आम्ही.
1: नक्कीच सर. आज जागतिक संग्रहालय दिवस आहे आणि या निमित्तानं तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात, कसं वाटतंय तुम्हाला सर?
0: छान वाटतं मला. तुम्ही त्यानिमित्तानं मला एक संधी दिली की माझा संग्रह माझ्या कपाटात बंदिस्त होता, आज तो तुम्ही याद्वारे आपल्या नगरच्या लोकांना जे जे ऐकत असेल त्या लोकांपर्यंत तुम्ही तो संग्रह सगळ्यांनी नेला आहे. खूप खूप आभारी आहे. आणि याच्यातून मी थोडंसं आवाहन करू शकतो की ज्यांना संग्रह पाहायचा आहे त्यांनी जरूर माझ्याकडे यावं आणि संग्रह जरूर पाहावा.
1: नक्कीच सर. आज जागतिक संग्रहालय दिवस आहे आणि या निमित्तानं वेगवेगळ्या गोष्टींचा छंद असणाऱ्या, संग्रह असणाऱ्या लोकांना तुम्ही या माध्यमातून काय सांगाल की हा दिवस कसा साजरा करायला हवा?
0: माणसाचा स्वभाव जसा पाहायला तर पहिल्यापासून माणसाची एक संग्रह करायची प्रवृत्ती असते. माणूस मग अगदी नातलग गोळा करतो, मग चरित्र चालवण्याकरता पैसे गोळा करतो. प्रत्येक जण हा संग्रह आहे त्याच्या दृष्टीनं. काहींच्या नजरेत येतो तो संग्रह, काहींच्या नजरेत येत नाही. तेव्हा माणसानं संग्रही वृत्ती ठेवावी, चांगल्या विचारांचा संग्रह करावा, चांगल्या लोकांचा संग्रह करावा.
1: नक्कीच सर. आज तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात, रेडिओ या माध्यमात आला आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा तुमच्या आयुष्यात रेडिओचं स्थान काय आहे?
0: रेडिओ स्थान माझ्या आयुष्यात खरं खूप आहे, कारण आपण त्यातला रेडिओचा सर्वात फायदा म्हणजे आपलं काम करता करता आपण तो रेडिओ ऐकू शकतो. टीव्ही माध्यम असं की तुम्ही सगळी कामं सोडून त्याच्याकडे तुम्हाला त्याच्या समोर बसून पाहावं लागतं. आणि माझ्या घरी रेडिओ, आम्ही नाशिकला असताना वडिलांनी फिलिप्सचा 3 बँडचा रेडिओ आणला होता, तो रेडिओ अजूनही माझ्याकडे तो घरी आहे. रेडिओ हे माध्यम म्हणजे तुम्हाला त्यातून काय ऐकता येत नाही, तुमच्या आवडीचे गाणे ऐकता येतात, आवडीचे विचार ऐकता येतात, खूप काही. म्हणजे माणसाचं आयुष्य एक मानसिक आयुष्य किंवा तुमचं साहित्यविश्व तुमचं समृद्ध करण्याकरता रेडिओ हे माध्यम खूपच खरोखर अगदी उत्तम आहे. अगदी
1: नक्कीच. सर, आज या माध्यमात आला आहात, तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडीचं गीत तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
0: सांज आई गोकुळी,
1: हेच गाणं का?
0: त्यामध्ये ना तुम्ही जे ते गाणं जर ती कविता जर तुम्ही नीट ऐकली, अगदी मन लावून त्याच्या शब्दांचा अर्थ जर तुम्ही नीट ध्यानात घेतला, तर तुम्ही तुमच्या मामाच्या गावी तुमचे किंवा तुमच्या खेड्यामध्ये गाव जसं वातावरण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी जे वातावरण असतं खेड्यामध्ये, गाई येतात घरी, खेड्यातलं वातावरण कसं असतं ते तुमच्या डोळ्यासमोर त्या गाण्यातून उभं राहतं. म्हणून मला ते गाणं फार म्हणजे मला तो तो जो माहोल असतो तो मला खूप आवडतो. म्हणून हे गाणं अगदी माझ्या मनाच्या जवळ अगदी ते.
1: नक्कीच सर, हे तुमच्या खूप मनाच्या जवळ असणारं आणि एक ग्रामीण भागातलं चित्र समोर आणणारं हे गाणं मी नक्कीच या निमित्तानं प्ले करेन. आणि सर, वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात. इतका छान पेनाचा संग्रह, शाईचा संग्रह, नीफ, वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स, हा सगळा संग्रह तुम्ही इथे आज आणलात आणि रेडिओच्या माध्यमातून या संग्रहाबद्दल सुद्धा नगरकरांना कळलं, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद सर.
0: मी सुद्धा तुमचा खूप खूप आभारी की मला त्यांनी एवढी मोठी संधी दिली, माझा पेनचा संग्रह सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवला, त्याबद्दल खूप आभारी मी.
1: थँक्यू सर, थँक्यू.

श्रोते हो, आज आहे जागतिक संग्रहालय दिवस आणि या दिवसानिमित्त आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील पेन संग्राहक राहुल तांबोळी सर. त्यांचे वेगवेगळे प्रकारचे पेन्स, त्याचं कलेक्शन आणि खूप सुंदर ठेवा त्यांच्याकडे आहे, त्यांच्या संग्रहामध्ये आहे. याबद्दल आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला होता. आजच्या या नगर डायरी कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

हम खड़े थे साला सरकार से बड़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तसं।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आपल्या शहरात सध्या जनगणना सुरू होत आहे. स्वगणना ही काही नागरिकांनी केली आहे, पण आता घरोघरी प्रगणक येऊन माहिती घेऊन जनगणना करणार आहेत. तर या सर्व जनगणना प्रक्रियेबाबत आपण जाणून घेणार आहोत अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय यशवंत डांगे यांच्याकडून. तर सर, जनगणनेची प्राथमिक माहिती तुम्ही काय सांगाल?
2: नमस्कार श्रोते हो, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. आपल्या सर्वांना कल्पना आहे की या भारताच्या इतिहासातली ही 16वी जनगणना होत आहे आणि स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना होत आहे. या जनगणनेचं वैशिष्ट्य असं आहे की ही डिजिटल स्वरूपातली जनगणना आहे. आजच्या 21व्या शतकामध्ये आपण सर्व भारतीय राहत असताना आपण टेक्नोसावी बनलेलो आहो. प्रत्येकाच्या घरामध्ये, हातामध्ये स्मार्ट अँड्रॉइड किंवा ॲपलचा फोन देखील आपल्याकडे उपलब्ध आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण रेल्वेचं तिकीट बुकिंग असू द्या किंवा हॉटेलचं बुकिंग असू द्या किंवा प्रवास करत असताना आपण वेगवेगळ्या कारणास्तव या वेगवेगळ्या ॲपचा आपण वापर करतो आणि आज आपण सर्वजण टेक्नोसावी बनलेलो आहोत. त्यामुळे ही जनगणना ही डिजिटल स्वरूपामध्ये प्रथमच होत आहे.
1: सर, या जनगणनेचे टप्पे कोणकोणते असणार आहेत?
2: जनगणना ही 2021 होणे अपेक्षित होते, परंतु COVID-19 प्रादुर्भावामुळं ती वेळेत होऊ शकली नाही. ती 26-27 होत आहे. या जनगणनेमध्ये प्रामुख्याने दोन टप्पे आहेत. एक त्याला आपण म्हणतो घर यादी आणि दुसरी आहे ती जनगणना. घर यादीचं काम हे आता 16 मे ते 14 जूनपर्यंत होत आहे. यापूर्वी 1 मे ते 15 मेच्या दरम्यान आपण टेक्नोसावी असल्यामुळे सेन्सस आयोगाने, सेन्सस कमिशनने आपल्याला एक सुविधा उपलब्ध करून दिलेली होती की स्वगणनेचं, पण आता त्याची मुदत काल रात्री 12 संपलेली आहे. तीही या शहरातील बऱ्याच नागरिकांनी केलेली आहे. पहिल्या घर यादीचा जो टप्पा आहे तो 16 मे ते 14 जून या दरम्यान राबवण्यात येणार आहे. यामध्ये घर यादीचं काम केलं जाणार आहे आणि पुढे January 27 ही आहे प्रत्यक्ष जनगणनेचं काम केलं जाणार आहे. असे याचे दोन टप्पे मुख्यतः आहेत.
1: त्याचसोबत अहिल्यानगर महानगरपालिकेची तयारी आणि आढावा काय सांगाल?
2: अहिल्यानगर महापालिकेच्या या संपूर्ण कामकाजासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच या शहरातील ज्या प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, तेथील शिक्षक यांचे आपण प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे. आपण या शहराचा भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर या शहराचे क्षेत्रफळ हे 80 स्क्वेअर किलोमीटर आहे. या शहराची 2011 जी लोकसंख्या आहे ती 3,20,000 आसपास होते. या शहराची सध्याची लोकसंख्या ही 4,40,000 आसपास आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून या शहरामध्ये जनगणनेचे 688 इतके ब्लॉक आपण तयार केलेले आहेत किंवा ज्याला आपण भाग म्हणू छोटे छोटे ते करण्यात आलेले आहेत. आणि हे 688 भागाकरता एक प्रत्येक भागाकरता एक प्रगणक, त्याप्रमाणे 688 प्रगणक आपण नेमलेले आहेत. त्या प्रगणकवरती सुपरविजन ठेवण्यासाठी सुपरवायझर किंवा त्यांना आपण पर्यवेक्षक म्हणतो, 4 किंवा 5 ब्लॉक मागे एक असे 111 पर्यवेक्षक देखील आपण नेमलेले आहेत. आपल्या प्रत्येक झोन आहे शहराचे, जे 4 झोन आहेत त्यामध्ये 4 ऑफिसर आपण त्या 4 झोनसाठी नेमलेले आहेत.

0: आपल्याकडे एक मास्टर ट्रेनर आहे, त्यानंतर या मास्टर ट्रेनरने फील्ड ट्रेनरला ट्रेनिंग दिलं, फील्ड ट्रेनरने या प्रगणक आणि सुपरवायझर यांना सलग 3 दिवस ट्रेनिंग दिलं, त्यामध्ये 2 दिवस क्लासरूममधलं ट्रेनिंग दिलं आणि तिसऱ्या दिवशी प्रत्यक्षात जाऊन एखाद्या जनगणनाच्या भागामध्ये हाऊस लिस्टिंग ब्लॉकमध्ये कसं काम करायचं, ट्रेनिंगचं कसं ॲप डाउनलोड करायचं, कसं काम करायचं याची इत्यंभूत प्रशिक्षण दिलेलं आहे. बहुतांश कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, ते अनुभवी आहेत, ज्यांनी 11 ची जनगणना केलेली आहे ते 26 च्या जनगणनेसाठी त्यांनाही नेमलेलं आहे. आणि मला खात्री आहे की महापालिकेची संपूर्ण तयारी झालेली आहे.
1: आणि आता त्याचसोबत प्रगणक जे आहेत हे घरोघरी जाऊन जनगणना करणार आहेत, तर प्रगणक कशा पद्धतीने ओळखावा?
0: प्रगणक जे आहेत सर्वसाधारणपणे या शहरातलेच जे नागरिक आहेत आणि महापालिकेमार्फत त्यांना एक आपण आयकार्ड दिलेलं आहे आणि ते आयकार्ड ते दर्शनी भागावरती लावतील आणि सर्वसाधारणपणे त्या त्या भागातली काही जे इन्फ्लुएन्शियल व्यक्तिमत्व आहेत किंवा त्या भागातले शहरामध्ये 68 नगरसेवक आहेत सध्या त्या त्या भागामध्ये, प्रत्येक भागामध्ये 4-1 नगरसेवक आहेत, तर त्या नगरसेवकांची देखील त्यांना यादी दिलेली आहे आपण. आणि नागरिकांना काही अडचण वाटली तरी ते नागरिकांना म्हणजे एक हेल्पलाईनचा नंबर देखील आपण सुरू केलेला आहे. या हेल्पलाईनच्या व्यतिरिक्त महापालिकेची यंत्रणा या शहरात कार्यरत आहे. यंत्रणेतल्या कोणत्याही घटकाला जरी नागरिकांनी कळवलं काय अडचण असेल तर ते मुख्य जनगणना अधिकारी आहे किंवा मी आयुक्त स्वतः त्यांच्याकडे येणार आहे. त्यामुळं अशा पद्धतीची कोणतीही अडचण नाही की त्यांच्या आयडेंटिटीबद्दल काही प्रगणकांच्या वगैरे होईल अशी काही कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे.
1: ओके, आणि जनगणनेच्या माहितीच्या गोपनीयतेबाबत तुम्ही काय सांगाल?
0: सेन्सस कमिशन कडून असं सूचना आहेत की या ज्या म्हणजे जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे जे म्हणजे मुख्य जनगणना अधिकारी आहेत, चार्ज ऑफिसर आहेत किंवा खाली प्रगणक आहेत, पर्यवेक्षक आहेत, आम्हाला अशा सूचना आहेत की कोणत्याही पद्धतीनं म्हणजे कोणतीही माहिती आणि कोणत्याही फॉर्मॅटमध्ये कोणालाही शेअर करायची नाही. केली तर त्याच्यावरती डिसिप्लिनरी ऍक्शन असते, आपली शिस्तभंग विषयक कारवाई आपण प्रस्तावित करू शकतो.
1: त्याचसोबत स्वगणना आणि जनगणना जनजागृतीबद्दल सध्या कोणकोणते उपक्रम राबवले जात आहेत?
0: अहिल्यानगर महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे, अधिकृत फेसबुकचं पेज आहे, सोशल मीडियामधील इन्स्टाचे पेज आहे किंवा ट्विटर आहे, याद्वारे आपण जे क्रिएटिव्ज आलेले होते राज्य जनगणना विभागाकडून किंवा सेन्सस कमिशनकडून ते आपण मोठ्या प्रमाणात शेअर केले. शहरामधले मोठमोठे होर्डिंग आहेत त्या ठिकाणी देखील आपण जनजागृती केली. आपण काही ठिकाणी SMS शॉर्ट मेसेज सर्व्हिसद्वारे मेसेज देखील दिले. आंबुल बागुल सारखे जे नेहमीच या क्षेत्रामध्ये काम करतात अशा सामाजिक कार्यकर्त्याचा आपण शिक्षक स्वतः प्रगणक आहे त्यांना देखील सेटर म्हणून या कार्यक्रमासाठी नेमले. त्यांच्या माध्यमातून आपण त्या सर्व गोष्टीचा प्रचार प्रसार केला आणि शासनामार्फत भी देखील प्रयत्न होत आहेत की जनजागृतीचा प्रचार प्रसार करण्याचा आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीचे प्रचार प्रसार आपण केलेला आहे.
1: नक्कीच. आणि आता अहिल्यानगर शहरातील नागरिकांना जनगणनेविषयक तुम्ही आवाहन काय कराल?
0: महापालिकेने जे नेमलेले प्रगणक आहेत ते आपल्या घराकडे येतील मंगळवारपासून पुढे, हे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतील. हे जे पहिले 3 दिवस आहेत त्याच्यामध्ये त्यांना जो आपण महापालिकेने ब्लॉकचा जो नकाशा दिलेला आहे तो नकाशा त्यांना तिथं जाऊन जागेवर जाऊन परत तो तयार करायचा आहे. त्यानंतर घराला क्रमांक द्यायचे आहेत आणि हे घराला क्रमांक दिल्यानंतर मग ते ज्या लोकांनी ज्या नागरिकांनी स्वगणना केली आहे त्यांच्याकडून तो SEID आहे तो घ्यायचा आहे किंवा ज्यांनी केलेलं नाही तर त्यांचे घर यादी आहे. म्हणजे विशेषतः घराबद्दलचे प्रश्न आहेत 33 प्रश्न आहेत, तर ते 33 प्रश्न हे 19 तारखेपासून नागरिकांना विचारून त्याची माहिती भरून घ्यायची. घराचे म्हणजे घराचं तुमचं जे आहे फरशी आहे ते कोणत्या प्रकारचे आहे, घराच्या भिंती कोणत्या मटेरियलचे, घराचं छप्पर कोणत्या मटेरियलचे आहेत, घरामध्ये एकूण खोल्या किती आहेत, कुटुंब प्रमुखाचं काय नाव आहे, कुटुंबातल्या सदस्यांचे संख्या काय आहे, असे छोटे छोटे प्रश्न आहेत. घरामध्ये असणाऱ्या सुविधा, म्हणजे घरामध्ये आपण बाहेरून पाणी आणतो, महापालिकेचं पाण्याचं कनेक्शन असू शकतं, त्याचबरोबर घरामध्ये टॉयलेट किती आहे, शौचालय आहे का, बाथरूम किती आहेत, त्याचबरोबर घरातले सांडपाण्याची काय व्यवस्था आहे बाहेर हे करण्यासाठी, अशा ज्या घरातल्या सुविधेबद्दलचे देखील त्याचे ते प्रश्न आहे. आणि ही आपण मुलाखत आज रेडिओवरती देतोय. स्नेहालयचा हा 90.4 FM रेडिओ आहे. तर त्या जनगणनेमध्ये पर्टिक्युलरली हा प्रश्न आहे की घरामध्ये रेडिओ आहे का, टेलिव्हिजन आहे का, किंवा आपल्या घरामध्ये सायकल आहे का, मोटरसायकल आहे का, चारचाकी वाहन आहे का, असे देखील या प्रश्नाचे 33 प्रश्न आहेत. सोपे सोपे प्रश्न आहेत. माझी अहिल्यानगरवासियांना विनंती आहे की आपण आपल्या घरी येणारा जो प्रगणक आहे, जो माहिती घेण्यासाठी येतो, त्याला योग्य ती आपण माहिती द्यावी. आपल्या सर्व माहितीचा वापर हे पुढील हा जो डेटा तयार होणार आहे, हा डेटाचा वापर आपण पुढील ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि योजनाच्या आखणीमध्ये उपयोग होतो आहे. त्यामुळं सर्व सजग अहिल्यानगरवासियांना, नागरिकांना माझं आव्हान आणि विनंती आहे की आपण जनगणनेसाठी येणाऱ्या सर्व प्रगणकांना सहकार्य करावे. धन्यवाद.
1: धन्यवाद सर. संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

केज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: ए भाई दर...

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग गुणकली, गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल. नगरचं अंतरंग शो मध्ये मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं, थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: रंग बरस भी गचु नरवा ली रंग बरस हो रंग
1: नमस्कार नगरकर, मी अक्षय वाघमारे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता, आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.